ही नंबर आहे तव्हां जी आसानी जे लाइ. तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर से अवेलेबल कराए सघो था ऐं उन्हनि खां वञी वठी अचो सर, वठी अचो. ठीकु आहे. उन खां अलावा वाइट एश ब्यूटी क्रीम सां गॾु तव्हां अगरि चाहियो था त कोई सोप हुजे, कोई फेस वॉश हुजे, त बिल्कुल जी मौजूदु आहे. वाइट एश जो साबुण बि आहे, वाइट एश जो फेस वॉश बि आहे. अगरि तव्हां सोप लॻाईंदा, अगरि तव्हां फेस वॉश लॻाईंदा, त वाइट एश जो फेस वॉश लॻाईंदा, जेको जनाब वाइटमिन सी सां तयार थियल आहे. वाइटमिन सी तव्हांजी स्किन जे लाइ ॾाढी ज़रूरी हूंदी आहे. तव्हांजी स्किन खे यंग बणाईंदी आहे, तव्हांजी स्किन खे ग्लो ॾींदी आहे, तव्हांजी स्किन खे हमेशह जे लाइ महफ़ूज़ रखंदी आहे. सो तव्हां वाइट एश जो वाइटमिन सी वारो हुननि जे लाइ आहे न तलाश में आहे. कोई बि अच्छी फेयरनेस क्रीम अगरि तव्हांखे नथी मिले, अची सां मुराद माना भली अगरि कोई भली फेयरनेस क्रीम तव्हां ॻोल्हियो पिया, तव्हां मतिलबु जेको आहे न काफ़ी टाइम खां फेयरनेस क्रीम ॻोल्हियो पिया का सुठी वारी हुजे, त वाइट एसी लवली क्रीम तव्हांजे लाइ मौजूदु आहे. रेडियंट अल्ट्रा वाइटमिन्स जो फार्मूलो आहे, जंहिंजे अंदरि 30 वाइटमिन्स जा कैप्सूल ऐं सी आहे. खोड़ सारा वाइटमिन्स जेके तव्हांजी स्किन जे लाइ ज़रूरी आहिनि. उन खां अलावा सिर्फ़ ॻाल्हि हिते ख़तम न थी थिए, इन जे अंदरि जेको आहे न सनस्क्रीन बि एड कयो वियो आहे, यानी कि तव्हांखे ख़ूबसूरती बि मिलंदी, तव्हांजे ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि थींदी. अगरि तव्हांजी स्किन जेका आहे तव्हां उस में निकिरंदा आहियो, त तव्हांजी स्किन थोरी सांवरी थी वेंदी आहे, टेन पइजी वेंदी आहे, या फिर तव्हां सोचींदा त बाबा को अहिड़ो प्रोडक्ट हुजे जेको असां लॻायूं त सोणा बि थी वञूं ऐं असांखे उस खां जेको आहे न उहो बि जेको आहे न हिफ़ाज़त मिली वञे, त वाइट एसी लवली क्रीम तव्हांजे लाइ साबित थींदी. सो वाइट एसी लवली क्रीम तव्हां ज़रूरु ट्राए करे ॾिसजो, तव्हांखे सफ़ा भली लॻंदी. ऐं हिन जे अंदरि जेको आहे न एॾो वी आई पी शिमरी इफ़ेक्ट बि अथसि, तव्हां जॾहिं लॻाईंदा त तव्हांजे चहिरे जी स्किन सफ़ा चमकंदी ऐं तव्हां पाण महसूसु कंदा वाकई बाबा प्रोडक्ट में दम था. उन खां अलावा अगरि तव्हां एकनी खां परे, इहे जेके डॉक्टर पिंपल जो एंटी एकनी में अची वियो अथव, डॉक्टर पिंपल नाले सां तव्हां एंटी एकनी ट्यूब वठण राइट कंदो आहे, तव्हांजे चहिरे जा एकनी ख़तम थी वेंदा, तव्हांजे चहिरे जा जेके पोर्ट्स हूंदा आहिनि खुलियल हूंदा आहिनि, ओपन पोर्ट्स हूंदा आहिनि, उहे बंदि थी वेंदा, तव्हांजे चहिरे ते ब्लैक हेड्स आहिनि, वाइट हेड्स आहिनि, या फिर तव्हांजे चहिरे ते निशानात आहिनि, धक लॻण जो निशान आहे, कोई कट जो निशान आहे, इहे सभु निशान ख़तम थींदा जॾहिं तव्हां डॉक्टर पिंपल जो एंटी एकनी ट्यूब इस्तेमालु कंदा. सो ही तमामु ज़बरदस्त क्वालिटी जा प्रोडक्ट साइन तव्हां ट्राए करे ॾिसजो. ऐं डॉक्टर पिंपल ट्यूब खे लॻाइण जे तरीक़ेकार अगरि मां तव्हांखे ॿुधायां, त डॉक्टर पिंपल जेको ट्यूब आहे इहो तव्हां राजे टाइम इस्तेमालु कजो, छो त राजे टाइमिंग सफ़ा बेस्ट हूंदी आहे. राजे टाइम तव्हां लॻाए करे सुकून सां सुम्ही पओ, एॾो वीआईपी आहे थधो थधो तव्हांखे महसूसु थींदो. गर्मी जी मौसम तव्हां प्रोडक्ट ॻोल्हींदा हूंदा जेको ईअं तव्हां लॻायो त थधो थधो महसूसु थिए, बिल्कुल जी. डॉक्टर पिंपल जो ट्यूब आहे जेको तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे थधो थधो फील थींदो. ऐं इन खां अलावा राजे टाइम तव्हां जेको आहे न सभिनी कमनि मां फ्री थी पंहिंजा चङे तरीक़े सां हथ धो, पंहिंजो फेस वॉश कयो, उन खां पोइ हथ जेके न क्लीन हुजनि तव्हांजा ॾाढा ज़रूरी आहिनि. हथनि खे चङे तरीक़े सां क्लीन कयो, पोइ तव्हां पंहिंजे चहिरे ते जिते जिते दाणू आहे, निशान आहे, जिते जिते कट जो निशान आहे, जिते जिते तव्हां चाहियो था त हीअ चीज़ ख़तम थियल हुजे असांजे फेस सां, त तव्हां डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी ट्यूब अप्लाई कयो. अप्लाई करण खां पोइ तव्हां सुकून सां सुम्ही पओ, तव्हां सुबुह उथंदा त तव्हांखे वराए पंहिंजो फेस वॉश करणो पवंदो. ऐं ईअं बि नाहे त तव्हां जॾहिं डॉक्टर पिंपल जो ट्यूब पंहिंजे चहिरे ते इस्तेमालु कंदा न त तव्हांजी स्किन ते ईअं चिपचिपो बि महसूसु न थींदो. सफ़ा वीआईपी आहे, तव्हां लॻाईंदा त तव्हांजी स्किन जे अंदरि जज़्ब थी वेंदो. ऐं सफ़ा जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे, छो त असां पाण इस्तेमालु कंदा आहियूं. जिन माण्हुनि खे एकनी आहे उन्हनि खां मां हिन जो रिव्यू वरितो त ॾाढो सुठो रिव्यू मिलियो आहे. सो तव्हां बि ट्राए कजो. जिन माण्हुनि खे दाणा आहिनि ऐं दाणा तव्हांजी जान, डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी ट्यूब तव्हां लाज़मी ट्राए कजो. ठीकु आहे. उन सां गॾोगॾु जेको आहे न तव्हां वाइट एश जो साबुण लॻाए सघो था, तव्हां वाइट एश जो फेस वॉश लॻाए सघो था. ऐं अगरि तव्हां सुठी काई बि नाइट क्रीम इस्तेमालु करणु चाहियो था त तव्हांजे लाइ वाइट एश जी ब्यूटी क्रीम मौजूदु आहे. ही तमाम प्रोडक्ट्स आहिनि जेके तव्हांजी ख़ूबसूरती खे न सिर्फ़ वधाईंदा बल्कि तव्हांजी ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि कंदा आहिनि. छो त बाबा मार्केट में खोड़ सारा तव्हांखे प्रोडक्ट मिली वेंदा, पर तव्हां प्रोडक्ट उहो पंहिंजे लाइ सिलेक्ट कंदा कयो जेको ऑल स्किन टाइप जे लाइ हुजे ऐं जेको नेचुरल अज़ा सां तयार थियल हुजे ऐं जेको तव्हांजी ख़ूबसूरती खे वधाईंदो रहे ऐं तव्हांजी ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि करे. सो वाइट एश ब्यूटी प्रोडक्ट लॻायो, सुहिणा थी वञो ऐं पोइ असांखे ॿुधायो त तव्हां कहिड़ो प्रोडक्ट इस्तेमालु कयो आहे. त पोइ तव्हां डायल कंदा 03-15-799-0595. ठीक हो गया, ये नंबर डायल कीजिए और उसके साथ साथ अपने एरिया में अवेलेबल कराते जाइए. और मैंने आज आप लोगों से सवाल पूछा है कि क्या आप भी अगर अपनी पिक्चर्स लेते हैं तो क्या अपनी पिक्चर्स के ऊपर 250 फिल्टर्स लगाने वाले इंसान है? बताइए जरा. बहुत ज्यादा फिल्टर्स लगाते हैं नहीं मुझे बताइए जल्दी जल्दी से, क्योंकि मुझे ये लगता है कि दुनिया में बहुत ही कम लोग ऐसे होंगे जो कि अपने फोटो पर फिल्टर नहीं लगाते होंगे. और बुधायो शाहविता या न. ओके जी, सो तव्हांजा गाना आहिनि तव्हांजूं फरमाइशूं. अॼु मां मतिलबु कोशिशि कई आहे त मां तव्हांजा सिर्फ़ फरमाइशनि वारा गाना लॻाईंदा, मां पंहिंजी पसंदि जो हिकिड़ो बि गानो लिस्ट में न लॻाईंदा. सो ही वारो सॉन्ग असां स्टार्ट करे छॾियोसीं हिन वारे सॉन्ग सां. हिन गाने जी फरमाइश असांखे कंहिं प्यारे भाउ करे छॾी आहे.

वाइट वाइटमिन सां भरपूर आहे सनस्क्रीन बि एड तव्हांजे ख़ूबसूरती जे लाइ सो तव्हां ट्राए करे ॾिसो तव्हांखे मज़ो अची वेंदव ऐं तव्हां ॿियूं सभु फेयरनेस क्रीमनि खे सफ़ा गुड बाए करे छॾींदा सो लाज़मी तव्हां वाइट एज लवली क्रीम ट्राए करे ॾिसो उन खां अलावा तव्हां डायल कयो 03-15-799-0595 ऐं हाणे हिते टाइम थियो आहे त